105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो मोकळ्या पेन 9:05 झाली असतात. जाणून घेऊया कार्यावळीची रूपरेषा. कार्यावळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत बरोबर 10:10 ऐकू पाकरावात भक्तिसंगीत पुष्पांजली कार्यावळीत. 11:32 कार्यावळ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची. विक्रांत रामा नायक हांचे गायन आईच्या कार्यावळीत ऐकू पाकरावात. ते सादर करतले राग रामकली.

इकरावरा 5 मिनटांचेर कार्यावळ सुगम संगीताची. दनपारच्या 12:05 कार्यावळ फोन इन अस्तुरी. आयच्या फोन इन अस्तुरी कार्यावळीचो विषय आसा सल्लागार त्वचारोग तज्ञ आनी सौंदर्यवर्धक उपचार कातीची जतनाय आयचो विषय आनी आयची मुखेल सोयरी डॉ अनुपमा कुडचडकर. सादरीकरण चारुशिला देसाय हांचे. एक वरां 5 मिनटांचेर कातारां जाल्यार 2:30 कार्यावळ ज्यूक बॉक्स. तीन वरांचेर आरजेस चॉयस. चार 4:05 डांस हिट्स.

नमस्कार अनियुकार 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो चॅनल मोगळे पेनू आयचो हो दीस आमच्या आयुष्यात आयला एकेकाळ के रदी फाटल्यान घेऊन खूपशी सपना खूपशे हावेस आणि दिसाची सुरुवात करूया वंदन करून त्या विधात्याक जाणे हो दीस आमच्या आयुष्यात दिला कारण तो ह्या जगातल्या कणाकणात असा आणि त्याचे उपकार आम्ही उतरांनीच मानू शकता.

हे देवा परमेश्वरा, तू या सृष्टीतलो दर एका कणात आसा आणि ह्याच आमच्या सृष्टीक तुजी वाटा, कारण तूच सूर्या, तूच चंद्र आणि तूच आमचो रचनाकार.

0: या गीतान आयची ही पुष्पांजली कार्यावळ हांगा सप्ताह आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल 7:30 जाल्ली आसात. कोंकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान आयकुपाक दितात.
1: नमस्कार, ह्यो आसा कांय मुखेल खबरो. स्टील उत्पादन करपाक भारताचो संवसारीक पांवड्याचेर दुसरो नंबर लागता जाल्यार 2030 मेरेन भारत देश अतिरिक्त 300 मिलियन टन स्टील उत्पादनाची मोख पुराय करतलो अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. पणजे महापालिकेन 2026-27 वर्सा खातीर 107.17 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाक मान्यताय दिल्या. तिरुमल्ला तिरुपती मल्टी स्टेट कॉपरेटीव क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या 13 राज्य फाट्यांक सरकारान कार्यकारी परवाने दिल्या. जनगणना 2027 पयलो पावणो म्हळ्यार हाऊस लिस्टींग ऑपरेशन्सचो पयलो टप्पो गोंयान यशस्वीपणान पुराय जाला. ही मोहीम 26 एप्रील ते 15 मे 2026 मेरेन राज्यभर चालीक लायली. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच अंकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी मग एक पॅनो बरोबर 11:32 ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुमका येवकार. कार्यावळीत आज ऐकूया विक्रांत रामा नायक हांचे गायन. आपल्या गायनात ते सादर करतात राग रामकली.

0: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आम्ही ऐकले विक्रांत रामा नाईक यांचे गायन. आपल्या गायनात त्यांनी सादर केलं राग रामकली. इथल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हंगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल बरोबर 7:05 आयकुपा करावात. इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. ताच्या उपरांत 7:10 आम्ही मेळटली नमस्कार गोवा कार्यावळींत. आयक 105.4 MHz एफ एम रेनबो आयकत रावात आमचो हो चॅनल.
1: एफ एम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
2: हय हय, आणि आता तर एफ एम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफ एम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफ एम रेनबो.
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफ एम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
2: हय, पुराय संसारभर.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दवरात, हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.

0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी.

0: नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात तुमका सगळ्यांक. माय मोगाचो उर्बी बरीत येवकार आनी येवकार नमस्कार गोवा कार्यावळींत. तर मोगळ्याक पेनू आयच्या दिसा खातीर ऐकुया आयचे हे विचार किरण.
1: नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, मनशाचो सर्वात मोठो गुन्यांव म्हळ्यार अन्याय सहन करप. म्हणून आमचे सगळ्यांचे कर्तव्य जावन आसा की आमी आमच्या स्वातंत्र्याचे ऋण आमच्या बलिदानांसून रक्तांसून फेडूं शकता. भारत हो केवळ आपलो देश नासून ती आमची माता आसा.
0: हे आशिल्ले आयचे विचार किरण. तर जाणून घेऊया आयच्या दिसाच्यो खास घडामोडी, ऐकूया दिनविशेष.
2: दिनविशेष

0: और बूढ़ा चांद अशे तरेचे तांचे साहित्य प्रसिद्ध असा। हिंदी साहित्याच्या मळार तांच्या योगदाना खातीर भारत सरकारान पद्मभूषण देऊन तांचो गौरव केला, तर साहित्यातलो सगळ्यांत व्हडलो पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार तांच्या नावार आसा। आयज तांची जयंती। आयज आमी याद काडटा स्वातंत्र्य सैनीक राजकुमार शुक्ला हांची। आयज तांची पुण्यतिथी। महात्मा गांधींच्या चांपारण्य सत्याग्रहांत वांटो घेवन तांणी इतिहास घडयलो। लाल बाल पाल या त्रिकुटातले बिपीन चंद्र पाल हांची आयज पुण्यतिथी। लाला लजपतराय, लोकमान्य टिळक आणि बिपीन चंद्र पाल ह्या तिनूय स्वातंत्र्य सैनिकांनी भारतांत तरणाट्यांचे नेतृत्व केले। स्वातंत्र्य लढ्यात तांणी म्हत्वाची अशी भूमिका वढयली। ह्या त्रिकुटातले बिपीन चंद्र पाल हांची आयज पुण्यतिथी। 1965 वर्सा आयचे दिसा अवतार सिंग चिमाहणी माउंट एव्हरेस्ट पार केलो। अशी कामगिरी करपी तो पयलोच भारतीय। कॅप्टन कोहली हांच्या फुडारपणाखाल 9 जणांची टीम ह्या शिखरा मेरेन गेली आणि अवतार सिंग चिमा हे पयले एव्हरेस्ट चढपी वीर थारले। आयचेच हे दिसा 1873 वर्सा लेवी स्ट्रॉस आणि जॅकब डेव्हिस ह्या दोघांकय ब्लू जीन्साचे अमेरिके कडल्यान पेटंट मेळ्ळे। मीटर, किलोग्राम आणि सेकंद अशा वेगवेगळ्या मानकांखातीर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्सच्या कराराचेर 17 देशांनी सयो केल्यो तो दीस आयचो 1875 वर्सांतलो। तर आयचेच दिसा 1902 वर्सा क्युबा ह्या राष्ट्राक अमेरिकेपासून स्वातंत्र्य मेळ्ळें। रशियेन पहिल्या मानव विरहित यानाचीच यशस्वी चाचणी घेतली तो दीस आयचोच 20 मे 1995 वर्सांतलो। 20 मे हो दीस जागतीक म्होवा मुसांचो दीस म्हणू पाळटा। मूस हे पर्यावरणातलो एक म्हत्वाचो असो घटक। वाडटे लोकसंख्ये खातीर तशेंच शारीकरणा खातीर रानां नश्ट जावपाक लागल्या आनी हातूनच मुसा सारखी जमातय ल्हवल्हव नश्ट जाता। हाचे विशीं जागृताय निर्माण करपा खातीर 20 मे हो दीस जागतीक मुसांचो दीस म्हणून पाळटात। तर ह्यो आनी अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 20 मे।
1: दिन विशेष।

105.75 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकत करिया बोलून नमस्कार गोवा. मग ऐकपिनो, आज जागतिक महामुसा दिस. आणि या महामुसाबद्दल एक खास अशी गजाल अशी की त्यांची जी वासाची जाणवी काय असता ती कुत्र्यापरस 50 पटीन चढ असता. आणि आपल्या पाकाच्या आधारान ती पोळ्यातले जी गरमी असा ती नियंत्रित दवरपा खातीर मजत करतात. 105.75 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकत करिया बोलून नमस्कार गोवा.

नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात, प्रत्येकदा येवकार नमस्कार गोवा कार्यावळीन ऐकूया या किनाक पद्मजा वेणा निजोगळेकर हांच्या स्वरात हे गीत.

105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो मोगळा एक पण तुम्ही ऐकतात कार्यावळी नमस्कार गोवा आज जागतिक म्होवाच्या मुसांचो दीस तर मोगळा एक पण म्होवाचे मूस आपल्या वांगड्याक विशिष्ट प्रकारचो नाच करून जाका वॉगल नाच असे म्हणतात तो नाच करून अन्नाचो बऱ्यातलो बरो साठो आणि ताचो अंतर कितलो असा हे आपल्या त्या विशिष्ट प्रकारच्या नाचातल्यान त्यांचे कडेन तो संवाद साधता आणि तांची जी पाकां असा ती दिसाक ती पर सेकंड 200 फावटी हालयतात जाका लागून तांची जी तांचो जो बजिंग साऊंड असता तो आमकां आयकुपाक येता 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळी नमस्कार गोवा

जॉनिता गांधी यांचं स्वर आम्ही ऐकलं या गीताखाती रक्षेपांचा उच्चार मेगा हर्ट्ज एफ एम रेनबो कार्यवळ नमस्कार गोवा ऐकूया या खिनाक्षान यांच्या स्वरातले हे गीत.

आकाशवाणी पणजी मंगळक पेनो या गीत संगताक आयची ही नमस्कार गोवा कार्यावळ हांगा सोंपता. हांव अंजली तुमचो या कार्यावळींतल्यान निरोप घेता. बरोबर 8 वरांचेर आयकुपाक रावात समाचार प्रभात. हांव मेळटलें परत 8 वरां 15 मिनटांचेर कातारांच्या कार्यावळींत. देव बरें करून.

कतरंजी कार्यावळी तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो चॅनलाचेर. आलिशा गोंजाल्वीस आणि वेलन अंताव गायतात मोग म्हाका तुझो.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कबस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रातीं इटलीच्या अधिकृत दौरा रोमांत पावले. संयुक्त धोरणात्मक कृती आराखडो 2025-19 प्रधानमंत्री ह्या दौऱ्यार घेतले नियाळ. अस्तंत बंगाल सरकारान अन्नपूर्णा येवजणेची अधिसुचोवणी केली जाहीर. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो 23 मे सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार येतले. एक देश एक वेंचणूक ह्या विशयाचेर स्थापन केल्ल्या संयुक्त संसदीय समितीच्या वांगडी काल सावन गुजरातच्या 3 दिसांच्या दौऱ्याचेर आसात. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राती इटलीच्या अधिकृत दौऱ्यार रोमांत पावले. विमानतळाचेर इटलीचे उपप्रधानमंत्री आनी विदेश वेव्हार आनी आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री एंटोनियो ताजानी हांणी प्रधानमंत्री मोदी हांका येवकार दिलो. प्रधानमंत्री मोदी आपल्यो इटलीच्यो समपदेस्त जॉर्जिया मेलोनी आनी राष्ट्राध्यक्ष सर्जियो मेटारेल हांचे कडेन चर्चा करतले. तशेंच भारत इटली सहकार्य आनी घटमूट करपा विशीं लेगीत चर्चा करतले. भारत इटली सहकार्य कशें वाडोवप, खासा करून IMEC म्हळ्यार भारत मध्य उदेंत युरोप आर्थिक मार्ग ह्या प्रकल्पाचेर हातूंत लक्ष केंद्रीत करप हाचेर प्रधानमंत्री भर दितले. संयुक्त धोरणात्मक कृती आराखडो 2025-2029 लेगीत ह्या दौऱ्यार नियाळ घेतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी अन्न आनी शेतकी संघटनेच्या मुख्यालयाक लेगीत भेट दितले आनी भोवपक्षीयता तशेंच संवसारीक अन्न सुरक्षेविशी भारताची कटीबद्धताय आनीक बळगे दितले. भारत आनी इटली हांच्या मदीं बऱ्याच काळासावन चलत आयिल्ली आनी भोवायामी भागीदारी आसा अशें विदेश मंत्रालयान सांगला. ही भेट भारत इटली भागीदारीत नवी गती जोडटली. G7 शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री मोदी हाचे आदीं June 2024 इटलींत गेल्ले. रोमाक पावपाच्या पयलीं प्रधानमंत्री नॉर्वेच्या ऑस्लो शारांत आशिल्ले आनी थंय तांणी 3रे भारत नॉर्डीक शिखर सभेत वांटो घेतिल्लो. तांच्या 5 राष्ट्रांच्या भोंवडेचो हो निमणो पांवडो आसा. अस्तंत बंगाल सरकारान भारत बायलांच्या सामाजीक आर्थिक उदरगती खातीर म्हयन्याक 3,000 आर्थिक मजत दिवपी अन्नपूर्णा येवजणेची अधिसुचोवणी जाहीर केल्या. बायलां आनी भुरगी उदरगत आनी समाज कल्याण खात्यान चलिल्ली ही येवजण 1 जून सावन लागू जातली. हे येवजणे खाला थेट फायद्याच्या हस्तांतरणातल्यान पात्र लावार्थ्यांच्या आधार संबंधित बँक खात्यात लाव हस्तांतरीत करतले. 25 ते 60 वर्सां पिरायेच्यो बायलो हे येवजणे खातीर पात्र आसात. नव्या आदेशा प्रमाण लक्ष्मी भंडार येवजणेचे सध्याचे सगळे लावार्थी अन्नपूर्णा येवजणेत हस्तांतरीत जातले. नव्या अर्जदारांक अन्नपूर्णा येवजणेचे ऑनलायन पोर्टल 1 जून 2026 दिसा सुरू जातले. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो 23 मे सावन 4 दिसांच्या भारत दौऱ्यार येतले. हो तांचो पयलोच भारत दौरो आसतलो. मंत्री रुबियो कोलकाता, आग्रा, जयपूर आनी नवी दिल्लीत भेट दितले अशें अमेरिकेच्या विदेश विभागान सांगला. रुबियो 26 मेक क्वाड गटाच्या बसकेक हजर रावतले अशें नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासान म्हळा. क्वाड गटात ऑस्ट्रेलिया, जपान आनी अमेरिका हांचो आस्पाव आसा. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी कॉर्पोरेट कायदे दुरुस्ती विधेयक 2026 एक जोड समिती स्थापन केल्या. लोकसभेचे खासदार सुधीर गुप्ता हांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्या. ह्या समितीत लोकसभेतले 21 आनी राज्यसभेतले 9 वांगड्यांचो आस्पाव आसा. कमलजीत सेहरावत, बैजवंत पांडा आनी डॉ निशिकांत दुबे हे लोकसभेतले समितीचे वांगडी आसात. विनोद श्रीधर तावडे, सुजीत कुमार आनी उज्ज्वल देवराव निकम हे राज्यसभेतले समितीचे वांगडी आसात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग काल दक्षिण कोरियातल्या सेऊल शारात 3 दिसांच्या अधिकृत भेटेर गेल्यात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले.
1: This visit is particularly significant as it serves as a major milestone that showcases the depth of our bilateral relations. We are delighted that during your recent visit to India, this partnership was upgraded to a strategic partnership. I am confident that our discussions will further strengthen our defense and security cooperation and pave the way for new avenues of collaboration in the years to come.
2: सहयोग के लिए नए रास्ते भी

Rick Wells आणि पीएन फर्नांडिस यांचं जोड आवाज या कतारात कत्रीतल्यान ही कतारांची कार्यावळ हंगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल बरोबर 9 वरांचेर आयकुपाक रावात. हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षिपीत करतात अभिजात दिल्ली केंद्रावेल्यान.

कार्यवळी ती आखिण काय या जवानी दिवानी फिल्मातल्यान हो आवाज. किशोर कुमारांतल्या आशा भोसले हांचो चोड स्वर आर डी बर्मन, संगीतकार आणि गीतकार आनंद बक्षी.

आशा भोसले हांचो स्वर ह्या गीताक आमी आयकले 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो. तुमी आयकतात कार्यावळ सदाबहार. अमर प्रेम फिल्मा खातीर हो आवाज किशोर कुमार हांचो. संगीतकार आर डी बर्मन, आनंद बक्षी गीतकार.

0: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता।
1: ही पॉवर येतात गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा। तर जेव्हा तुमका गॅस लिकाचो दुबाव असत झाल्यास रोखडेच त्यांच्या टोल फ्री नंबराचर कॉल करा 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगीशिवाय पाईपलाईनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।
2: रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार। काला फिल्मा खातीर हो स्वर उषा मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा।

सदाबहार गीतांची कार्यावळ मुखरवर्तना ऐकूया अपना देश फिल्मा खातीर आवाज आशा भोसले हांचो. गीतकार आर डी बर्मन आणि संगीतकार माफ करात गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार आर डी बर्मन.

समाधि फिल्माखातीर हो आवाज किशोर कुमार लता मंगेशकर 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार. 10:01 जाल्ले आसा आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर आनी कार्यावळीतले हे निमाणे गीत मन्नाडे हांचो स्वर या गीताक सीता और गीता फिल्मातल्यान. हे गीत RD बर्मन संगीतकार आनी गीतकार आनंद बक्षी 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो कार्यावळीतले ऐकूया हे निमाणे गीत सदाबहार कार्यावळीतले.

श्रोतेहो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. सादर करीत आहोत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया साधना सरगम यांच्या गोडस्वराने.

श्रोते हो, नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसतं तर केवळ आपणच प्रत्यक्षात स्वतःचं नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तर घडेल यापेक्षा आपण जे करू त्याप्रमाणे आपण आपलं नशीब घडेल हेच खरं.

स्वभाव हा फ्री हॉटस्पॉटसारखा असला पाहिजे. कोणालाही पासवर्डची गरज पडत नाही, लोक आपोआपच कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगलं असणं केव्हाही आवश्यक आहे.

श्रोते हो, तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा. जीवन सोपे आहे म्हणून, परिपूर्ण आहे किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी व कृतज्ञ आहात म्हणून.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता निरोप द्या, पुन्हा भेटूच. आणि आता 11 वाजता ऐकूया हिंदीतून बातम्या, ज्या आम्ही दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.

यावेळार तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. आणि आता 11 वरां जाऊन 14 मिनटां आणि 18 सेकंद जाल्ले आसा. ऐकूया न्हू, बरोबर 12 वरां जाऊन 5 मिनटांचेर 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर, तशेंच 105.4 मेगाहर्ट्साचेर FM रेनबो सेवेवरवीं ऐकूंक रावत फोन इन अस्तुरी ही कार्यावळ. वेळ आसा 12 वरां जाऊन 5 मिनटांचो. आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात डॉ अनुपमा कुडचडकार, कन्सल्टंट डर्मटॉलॉजिस्ट अँड कॉस्मेटीक मेडिसीन कन्सल्टंट, सल्लागार त्वचा रोग तज्ञ आणि सौंदर्यवर्धक उपचार सल्लागार, आणि विषय असा कातीची जतनाय स्किन केअर. सादर करतात चारुशिला देसाय. तुमका जर किदें प्रश्न विचारपाचे असा संपर्का खातीर नंबर असा 2224457, तशेंच 2421285, कोड 08320832. नंबर परतून एकदा सांगता 2224457, तशेंच 2421285. वेळ आसा 12 वरां जावन 5 मिनटांचो. सुगम संगीताची कार्यावळ फुडें व्हरतना आतां ऐकुया पुरुषोत्तम पै हांचो हो स्वर. ताणें गायिल्लें कमलादेवी राव देशपांडे हांची ही गीतरचना.

ऐकूपनो सुंदरशी ही गीता तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्झचेर एफ एम रेनबो सेवेवरवी. आणि आता बरोबर 12:05 ऐकूंक रवात फोन इन अस्तुरी ही कार्यावळ 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचेर म्हादय चॅनलावेल्यान तशेंच 105.4 मेगाहर्ट्झचेर एफ एम रेनबो सेवेवरवी ऐकूंक रवात ही कार्यावळ 12:05. आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात डॉ अनुपमा कुडचडकार, कन्सल्टंट डर्मेटॉलॉजिस्ट, कॉस्मेटीक मेडिसीन कन्सल्टंट, सल्लागार, त्वचा रोगतज्ञ आणि सौंदर्यवर्धक उपचार सल्लागार. आणि आयचो विषय असा कातीची जतनाय, स्किन केअर. सादर करतात चारुशिला देसाय. तुमकां जर कितें प्रश्न विचारपाचे आसात जाल्यार संपर्का खातीर फोन नंबर आसात 2224457 तशेंच 2421285. नंबर परतून एकदां सांगता 222-4457 तशेंच 2421285. वेळ आसा 12:05. आनी आतां 11:30:20 जाल्ले आसा. सुगम संगीताची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया उशा आमोणकर हांच्या आवाजांत विजयाबाय सरमळकार हांची ही गीतरचना. संगीतबद्ध केल्या गीतरचना यशवंत देव हांणी.

सुगम संगीताची ही कार्यावळ पुढे वर्तना आता ऐकूया. डॉक्टर शकुंतला भरणे हाणी गायले हे रमेश वेळुसकार हांची गीतरचना. संगीतबद्ध केल्या डॉक्टर शकुंतला भरणे हाणी.

0: FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यांनी लाईव्ह फोन इन स्टुडिओ डॉक्टर अनुपमा कुडसडकर सल्लागार त्वचा रोग तज्ज्ञ आणि सौंदर्यवर्धक उपचार सल्लागार आमच्या स्टुडिओत असत. दोतोर मुखावेलो प्रश्न नाव सांगू नाका म्हणत आणि त्यो विचारतात एक्सफॉलिएशन म्हणजे किती.
1: एक्सफॉलिएशन म्हणजे स्किन काडप, म्हणजे वेगवेगळे आम्ही आता एक मशीन असता ताका डर्म एब्रेजन म्हणतात, सो ते घासून डेड स्किन काडप, सामकी फूल न्ही वयले वयली स्किन काडप. दुसरे कॅमिकल पिलिंग म्हणून असता, सो ते कॅमिकल वेगवेगळी ताजे प्रकार असता, ग्लायकॉलिक ॲसिड म्हणून असता, सॅलिसिलिक ॲसिड म्हणून असता, ते आम्ही कातीचेर जाय तितले प्रमाणान लायतात आनी ती स्किन मागीर वयली एक्सफॉलिएट जाता. एक्सफॉलिएशन म्हणजे वयली स्किन मुद्दम जावन काडप.
0: पण कित्या खातीर दोतोर?
1: सो एक एकदा कितें जाता, थोड्यांची स्किन अशी रफ असता तोंडाचेर, किंवा तांकां कितें पिगमेंटेशन असता किंवा मार्क असतात, सो तेन्ना ती मातशी स्किन स्मूथ करपा खातीर एक्सफॉलिएशन करतात.
0: पूण हे दोतोराच्या सल्ल्यानूच?
1: दोतोराच्या सल्ल्यान करप सामकें गरजेचें, कित्याक तुमी भायर जर खंय करून घेतलें आनी ताजे जर कितें वायट परिणाम जाले जाल्यार मागीर तुमची स्किन पेड्ड्यार जावपाक शकता.
0: दोतोर आतां पळया, तुमी अशें म्हळें न्ही की ते ती काडटात तितलीच म्हणून. आतां पयलीं आमी खेळ्ळी बेळी मागीर ती एक माव म्हणून उरताली पळय, तेन्ना मागीर ताका लागून बी करतात काय?
1: ना, ताकाय लागून करतात, पूण ताका एक्सफॉलिएशन करना, ताका वेगळ्या प्रकारचे ट्रिटमेंट असतात.
0: सो हे सगळे दोतोराच्या सल्ल्यान जाता.
1: हय, आनी गरज आसा थंयच करूंक जाय ते. बरी नॉर्मल स्किन आसा आनी कांयच प्रॉब्लम ना तांकां करून ते स्किन वाट लागपाक शकता.
0: ओके दोतोर, म्हज्या मनान एक प्रश्न आयलो, आमी कशे रेग्युलर डायबिटीज तपासतात, दोळे तपासतात, तशे काती खातीर कितें आसा?
1: आतां पयलीं येनाशिल्ली, पूण आतां हालीं खूब यंग यंग भुरगीं आपली

0: आणि सॉक्स घालून भोंवचे, कॉटन सॉक्स घालून भोंवचे.
1: सो दोतोर खूप खूप धन्यवाद आता मेरेनची ही आमची सफर आणि फुडें वतना तुमच्या आवडीचें गीत.

0: आनंदी रावात, समाधानी रावात, तुमच्या आरोग्याची काळजी घ्यात, खाण जेवण, न्हीद, मातसो योगा करात, मेडिटेशन करात आणि आरोग्य जपात. त्याचबरोबर तुमकां जर कितेंय जर दुयेंस जालें न्ही, तें सुरवात जातनाच मातशें दोतोरा कडेन वचात. तें सामकें अशें चड जायसर रावनाकात, आंगार काडनाकात, कित्याक मागीर तुमकांय त्रास जाता आनी दोतोराकूय त्रास जाता. सो त्या खातीर कसलीं दुयेंसां आसूं, ती कातीची आसूं, काळजाची आसूं किंवां आनी कसली आसूं, खंय तुमकां लंप दिसलो, ब्रेस्ट लंप दिसलो, लज नाकात. इमिजिएटली वचून तुमच्या खंयच्याय दोतोराक, तुमच्या फॅमिली फिजिशियनाक मेळात, नाजाल्यार स्पेशलिस्टाक मेळात. आंगार दुयेंसां काडनाकात आनी बरी करून रावात, आनंदी रावात, सदांच हॅप्पी रावात.
1: सो दोतोर, खूब खूब धन्यवाद. तुमची ही मॅसेज म्हाका दिसता आमकां खूब कितें सांगून वता. दोतोर, आमची सदांच भावना आसता की आमकां वेळ नासता म्हणून. ज्या कोणाक वेळ नासता ताणी तुमची ही मुलाखत आयकली जाल्यार तांकां एक उर्जा मेळटली. दोतोर, खूब खूब धन्यवाद. तुमच्या व्यस्त कामकाजांतल्यान तुमी वेळ काडून तुमी हांगा आयली.
0: तुमकांय धन्यवाद म्हाका मुद्दम आपयल्या बद्दल.
1: देव बरें करूं दोतोर, आनी तुमच्या फुडल्या वाटचाली खातीर तुमकां खूब खूब शुभेच्छा. धन्यवाद दोतोर. आयकप्यानो, म्हज्या सगळ्या आयकुपी भयणीनो, ह्यो आशिल्ल्यो आमच्या स्टुडिओंत डॉक्टर अनुपमा कुडचडकार, सल्लागार त्वचा रोग तज्ञ आणि सौंदर्य वर्धक उपचार सल्लागार. कातीची जतनाय ह्या विशयाचेर ताणी दिल्ली ही खूप खूप उपयुक्त अशी माहिती. दोतोराक परतून एकदां देव बरें करूं म्हणीत तुमकां तुमचो निरोप घेता. परत मेळपा खातीर फुडल्या बुधवारा आयकत रावात FM रेनबो आणि आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल.

यावेळार तुम्ही ऐकत आहात ही सुंदर अशी कातारा. कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया एस लिमोस हांच्या आवाजात. सुकणे पोचतलो हे गीत.

0: करेवळीना आता घेऊया होलांसोच विसो.
1: आमचा भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न पीएसयू जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा. जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशे सीएनजी, पीएनजी आणि एलएनजी, जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक. जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना.
2: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्या जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा. तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाईपलाईनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे.
1: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
0: आणि आता लॉना गायतात स्वर्ग तुझ्या डोळ्यांनी.

0: अन्यथा कार्यवळीन घेऊया हा लहानसाच विसव.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2026.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी.
0: अन्यथा हेमा सरदेसाय आणि सेबी फर्नांडिस यांच्या आवाजात ऐकूया कुसलेली टमाटा.

ऐकूपेनो, तुम्ही ऐकतात कातारांचीही कार्यवळ. आणि आता 1 वर जाऊन 30 मिनिटं झाल्यात. ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो आणि उपरांत परत मिळूया कातारांच्या कार्यवळीत.

नमस्कार हांव स्वाती बोरकार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. इटालियन चित्रकार जियांपा ओलो टोमासेट्टी हिणें भारतीय संस्कृतायेचेर केल्ल्या वावराची तोखणाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणें केल्या. आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपलो इटालियन समपदस्य जिओर्जिया मेलोनी आनी अध्यक्ष सर्जिओ मेटारेला हांचे कडेन उलोवणी करून भारत इटली सहकार्याक आनीक घटमूट करपाच्या मार्गाचेर चर्चा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज दक्षिण कोरियाचे आहांगू बँक हांचे कडेन सिओल हांगा बसका घेतली. ह्या बसकेंत ताणी भारत दक्षिण कोरिया संरक्षण उद्योग आनी रणनीती सहकार्याक आनीक खोल करपाचे मार्ग, प्रादेशीक शांतताय स्थिरताय आनी तंत्रीक सहकार्याची वांटून घेतिल्ले वचनबद्धतायेचेर चर्चा केली. राजस्थानातले चडशे जिल्ले सध्या खर उश्णतायेचे जाल्यात. हवामान खात्यान आयज राजस्थानातल्या 2 जिल्ल्यांनी उश्णताये खातीर ऑरेंज अलर्ट जाल्यार 14 जिल्ल्यांनी येल्लो अलर्ट जारी केला. नवी दिल्ली मुंबय विभागाचो उत्तर रेल्वे स्टेशन सोडून पुरायपणान कवाच खाला आस्पावीत केला अशें रेल्वे मंत्रालयान सांगलां. लोकसभा विधानसभा आनी थळाव्या संस्थांच्यो एकाच वेळार जावपी वेंचणुकेंतल्यान सुमार 7,00,000 कोटी रुपयांची वाड जावंक शकता. शासन कार्यक्षमताय सुदारूं येता आनी भारताची GDP वाड 1.6% मेरेन वाडोवंक शकता अशें एक राष्ट्र एक वेंचणूक ह्या संयुक्त संसदीय समितीन सांगलां. अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबियो 23 मे सावन 4 दीस भारताचे भेटेर आसतली. ही तांची भारता पयली भेट. प्रधानमंत्री संग्रहालयात महात्मा गांधीच्या AI सक्षम केल्या 3D अवताराक भेट दिवपी लोकांक संवाद साधपाक मेळटलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

श्रोते हो, मराठी गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया किशोरी आमोणकर यांचा हा स्वर.

संत सोयराबाई यांची ही भक्तिरचना नुकतीच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं हे नाट्यपद.

0: कार्यक्रमात आता घेऊया ही छोटीशी विश्रांती.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

0: मराठी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गोंधळात गोंधळ या चित्रपटातील हे गीत. गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.
1: रंग

संदीप खरे यांनी गायलेल्या ह्या गीताबरोबरच मराठी गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. 2:30 झालेले आहेत. ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या.

0: तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कम्प्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना.
1: ही पॉवर येतात गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण ह्याच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा. तर जेव्हा तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो तर घरांत उजवाड उरपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.

नमस्कार, हा स्वाती बोरकार, हे असत काय मुखेल खबरो। चीनाचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियेचो अध्यक्ष क्लादिमीर पुतीन हाणी आयज बीजिंगात उलोवणी करून द्विपक्षीय संबंध आणि इराण युक्रेन संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सहित मुखेल संसारीक प्रश्नाचेर भर दिलो। इटालियन चित्रकार जियाम पाओलो तोमासेट्टी हाणी भारतीय संस्कृतायेचेर केल्ल्या वावराची तोखणाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी केल्या। चीनातल्या जायत्या वाठारांनी उटंगराचो पावस आणि हुंवाराक लागून व्हड विध्वंस जाला आणि 12 जणांक मरण आयला आणि जायते जाण बेपत्ता आसात। इराण संघर्षाक लागून वॉशिंग्टन आणि जायती युरोपी इश्ट देशांमदी वाढत असल्या तणावात अमेरिकेचो अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फुडल्या महिन्यात फ्रान्सांत जावपी G7 शिखर सभेत वांटो घेतले। गोयचे मुखेलमंत्री दत्तप्रमोद सावंत हाणी गुरुदेव श्री श्री रविशंकर जी हांची बंगळुरात भेट घेतली। गुरुदेवाचे मार्गदर्शन, अध्यात्म, मानवी मूल्य आणि संसारिक समरसतायेचो संदेश संसारभर लाखांनी लोकांक प्रेरणा दिता असे ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी सांगले। माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान फाल्यां आणि परां म्हळ्यार 21 आणि 22 मे असे 2 दीस गोवा शेकेथॉन सर्त आयोजित केल्या असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खवटे हांणी सांगले। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन गोवा हांणी आयज राष्ट्रव्यापी फार्मासी संघटनेन पुकारिल्ल्या फार्मासी बंदाक तेको दिला। ई पोर्टलावरवी वखदांचो बेकायदेशीर विक्रेचो निशेध करपा खातीर बिरेस्तार हो एक दीस फार्मासी बंद करपाचो निर्णय घेतला। 2027 विधानसभा वेंचणुकेंत भाजपाची 30 सिटां जिखून येतली असो विश्वास केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हांणी उक्तायला। परवरी हांगच्या मंत्रालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गुरुदेव श्री श्री रविशंकर जी हांची बंगळुरांत भेट घेतली. गुरुदेवाचे मार्गदर्शन, अध्यात्म, मानवी मूल्य आणि संसारीक समरसतायेचो संदेश संवसारभर लाखांनी लोकांक प्रेरणा दिता अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी सांगले. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान फाल्यां आणि परा म्हळ्यार 21 आणि 22 मे असे 2 दीस गोवा शेकेथॉन सर्त आयोजित केल्या अशें माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे हांणी सांगले. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन गोवा हांणी आयज राष्ट्रव्यापी फार्मासी संघटनेन पुकारिल्ल्या फार्मासी बंदाक तेको दिला. ई पोर्टला वरवीं वखदांचो बेकायदेशीर विक्रीचो निशेध करपा खातीर बिरेस्तार हो 1 दीस फार्मासी बंद करपाचो निर्णय घेतला. 2027 विधानसभा वेंचणुकेंत भाजपाची 30 वयर सिटां जिखून येतली असो विश्वास राज्यमंत्री रामदास आठवले हाणें उक्तायला. परवरी हांगच्या मंत्रालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकल युअर्स 105.4 मेगाहर्ट्झ आणि शेर एफएम रेनबो 5 वाजून बरोबर 32 मिनिटं 30 सेकंद जातात. आमच्या हे सांजेच्या सभेन तुमका सगळ्यांक येवकार आणि आरंभाक जाणून घेऊया. आज उतरावलेल्या कार्यावळी विशीं एफएम रेनबो 7 कांय खिणा भितर मराठी गीतांचो प्रोग्राम आसतलो. 5 वाजून 58 मिनटांचेर मुखेल खबरो, तश्योच ह्यो मुखेल खबरो आसतल्यो 7 वाजून 58 मिनटांचेर. सवरांचेर हिंदी खबरापत्र 6 वाजून 5 मिनटांचेर रेनबो सांज, जाल्यार सप्तकी फोन इन चित्ररंजन 7 वाजून 10 मिनटांचेर. 8:00 आसली कांतारा 8 वाजून 30 मिनटांचेर पोन्नी हिंदी फिल्म गीतां सदाबहार हे कार्यावळींत. आमचे हे सभेंत आज आयकमुराबाद प्रायोजित कार्यक्रम पिलर ऑफ फायर आजच्या 9 अंक. पश्चिमी संगीतांत 10 वाजून 5 मिनटांचेर फोन इन रिक्वेस्ट प्रोग्राम, जाल्यार द फील गुडार रातच्या 11 वाजून 10 मिनटांचेर. कोंकणी खबरापत्रांचो वेळ 6 वाजून 30 मिनटांचेर, तशेंच प्रादेशीक खबरो आसतल्यो 7 वाजून 20 मिनटांचेर. येशिल्ली रुपरेषा आज उतरावचेला म्हादय चॅनला वयल्या कार्यावळींचेर एक नदर. 5 वाजून 30 मिनटांचेर मराठी युवाणींत गोमंतकातील जैव विविधता अंकिता देसाय हांचे उलोवप आसतले. 8:30 हिंदी कार्यावळी अंतर्गत युवा कलाकार गौतमी मिलिंद माजगांवकर से मुलाकात आणि तांच्यो कांय कविता. रातच्या 10 वरांचेर कोंकणी संगीत खेळ दोळे धापचे आदी, बरोवपी मायकल फेर्नांडीस. याद सुनी आमच्या म्हादयच्या

रेनबो 5:35 झालेली आहेत. स्वागत आहे आपलं मराठी गीतांच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीनिवास खळे यांचं संगीत, मंगेश पाडगावकर यांची रचना.

सुमन कल्याणपूर आणि अरुण दाते यांचा आवाज आपण ऐकलात श्रोते हो मराठी गीतांच्या कार्यक्रमात. आता गजानन वाटवे यांचा स्वर, हे गीत आहे वारा फुफावला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 105.4 MHz FM रेनबो सेवेत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. 5:46:45 होत आहेत. कार्यक्रमात आशा भोसले, उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचा स्वर.

मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता शेवटची रचना शब्द आहेत शांता शेळके यांचे, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, आणि हे दर्या गीत सादर करतायत लता दिदी.

0: या गीताबरोबरच संपतोय मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो 105.4 मेगाहर्ट्झवर एफ एम रेनबो सेवेत मुखेल खोबरो काही क्षणात आणि त्यानंतर हिंदी खबरापत्र सवरांचेर.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: एफ एम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये. मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: एफ एम रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

AI इम्पॅक्ट परिषदे मजगती देशान आपल्या कामगिरीचे प्रदर्शन केल्ले, ताचे दर्शन दिल्ले. AI इम्पॅक्ट परिषदे खातीर साबार देशांचे फुडारी आमच्या देशांत येऊन गेल्यात, भासाभास करून गेल्यात.

कमली यारदी, हंसराज हंस आणि हर्षदीप कौर हंसो आवाज तुम्ही ऐकलो. इशानो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच क्वांटम स्पेस हांचेर आधारिल्ल्यो परिषदो ज्यो सध्या संसारीक मळार सुरू आसात तांचो इम्पॅक्ट खोलायन जाता. आमी हें पळयलां की हालींच भारतांत जाल्ल्यो ज्यो ग्लोबल परिषदो आशिल्ल्यो ताचे मजगतीं देशान अशी कामगिरी पळयल्या, ताची तोखणाय केल्या, कित्याक तर हांगा साबार देशांचे फुडारी, उद्देग फुडारी, नवनिर्माण करपी आनी स्टार्टअप मळा कडेन संबंदीत लोक एकठांय येतात. फुडारांत संसार एआयचे शक्तीचो कसो वापर करतलो हे खातीर ह्यो शिखर परिशदो एक टर्निंग पॉयंट थारतात. हांगा जायती म्हायती मेळटात, पूण दिसपट्टे जिणेंत त्या म्हायतीचो स्टँडर्ड ऑफ लायफ सुदारपांत कशी मजत करूं येता, कशी मजत जावं येता हे विशीं डिस्कशन जाता, हे विशीं ठोस पावलां उबारलीं वतात.

तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झचेर एफ एम रेनबो सेवन रेनबो सांज बरोबर सवर 2:30 मिनिटांचेर ऐकून रावात कोकणी खबरो.

0: वचनबद्धता खरेंच कौतुकास्पद आसा. जगभरातले भारतीय समुदाय देशाक अभिमान दिसपी अशी कामगिरी करता अशें ताणी मुखार म्हळां. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिशदे उपरांत प्रसिद्ध जाल्ल्या संयुक्त निवेदनात भारत आनी नॉर्डिक देशांच्या सामायिक उद्दिष्टांची आनी दृश्टीकोनांची क्षेत्रां म्हणली. हाचे वरवीं भारत नॉर्डिक संबंधाक हरी तंत्रज्ञान आनी नवोन्मेश सामरीक भागीदारीच्या स्तरार व्हरपाचो निर्णय घेतला. ऑस्लो दौऱ्या वेळार जाल्ल्या बहुपक्षीय आनी द्विपक्षीय चर्चांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हरीत संक्रमण, नील अर्थवेवस्था, जहाज बांदणी, भलायकी आनी संरक्षण ह्या सारख्या क्षेत्रां मदीं नॉर्डिक गुंतवणी खातीर आमंत्रीत केलां.
1: ग्रीन टेक्नोलॉजी पार्टनरशिप से हम आइसलैंड की जियो थर्मल और फिशरीज, नॉर्वे की ब्लू इकोनॉमी और आर्कटिक और सभी नॉर्डिक देशों की मैरिटाइम और सस्टेनेबिलिटी की एक्सपर्टीज भारत के स्केल के साथ जोड़कर पूरे विश्व के लिए एक बेहतर भविष्य सुनिश्चित करेंगे.
0: भारत यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कबलात म्हणजे एफटीए आणि टेपा कबलातीच्या फाटभुयेर ताणी नॉर्डिक प्रदेशावांगडा अधिक मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक संबंधाखातीर भारताची तीव्र इच्छा व्यक्त केली.
1: 10 वर्षों में हमारा बायलेटरल ट्रेड लगभग 4 गुना बढ़ा है. नॉर्डिक देशों के इन्वेस्टमेंट फंड भी भारत की रैपिड ग्रोथ में अहम साझेदार बन रहे हैं. पिछले 1 दशक नॉर्डिक देशों से भारत में निवेश में लगभग 200% की बढ़ोतरी हुई है. तेजी से बढ़ते ट्रेड एंड इन्वेस्टमेंट ने भारत की ग्रोथ स्टोरी में तो योगदान दिया ही है. साथ ही नॉर्डिक देशों की अर्थव्यवस्थाओं में भी बहुत सकारात्मक भूमिका निभाई है और हजारों नए जॉब्स क्रिएट किए हैं.
0: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सेऊलात त्यांचे दक्षिण कोरियन समपदस्थ आन ग्यू वांगडा बसका घेतली. या बसकेत प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि तांत्रिक सहकार्याविषयी सामायिक वचनबद्धतेसहित भारत दक्षिण कोरिया संरक्षण, संरक्षण उद्योग आणि सामरिक सहकार्य अधिक घट्ट करपाच्या मार्गाचेर चर्चा झाली. सोशल मीडिया पोस्टात सिंह आणि म्हणा की ही एक अत्यंत फलदायी बसका आशिली कारण भारत आणि दक्षिण कोरियान संरक्षण, सायबर सहकार्याक प्रोत्साहन दिवपा संबंधीच्या कबलातीची देवाणघेवाण केली. ही समजिकायेची कबलात भारताचे राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम सहकार्य हांच्या मदी झाली. आपण दोन्ही देशांमधली विशेष सामरिक भागीदारी अधिक मजबूत करपाक उत्सुक असा असे सिंह आणि मुखार म्हणा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि UL-PGM V3च्या यशस्वी विकास चाचण्याबद्दल DRDO, भौशिक क्षेत्रातले उपक्रम, संरक्षण तसेच उत्पादन भागीदार आणि उद्योगांचे कौतुक केले. त्यांनी रणगाडो विरोधी भूमिकेखातीर एअर टू ग्राउंड मोडात आणि ड्रोन, हेलिकॉप्टर आणि हेर हवाई लक्ष्यांखातीर एअर टू एअर मोडातल्या प्रभावतेचेर उजवाड घालो आणि हाका संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दिशेन गाठलेलो एक मोलादीक धोरणात्मक पावणो असे म्हणा. सदाचार हो एका दिव्यासारखो असा जो फक्त व्यक्तिकूच न्हय तर पुराय समाजाक प्रकाशित करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हणा. सोशल मीडिया पोस्टात संस्कृत सुभाषितम शेअर करताना त्यांनी अधोरेखित केले की ह्याच आदर्शाचा अवलंब करून देशातली जनता आज पुराय संयम, क्षमता आणि कर्तव्यनिष्ठेन राष्ट्रभावनेच्या कार्यात गुंतल्या. किदे करचे आणि किदे करू नये हाचा निर्णय व्यक्तिनिष्ठ मतार वा क्षणिक प्रेरणेचेर आधारित नसतो तर तो धर्मग्रंथांनी नमूद केल्या सुस्थापित मानकांचेर असतो जो आचरणाक दिशा आणि शिस्त प्रदान करता असे मोदींनी म्हणा. फुटबॉलात साफ बायला चॅम्पियनशीप 2026 खातीर प्राथमिक पंगड जाहीर झाला. 25 मे ते 6 जून मेरेन पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर ही सर्त जातली. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती, कोंकणी भाषेचे गिन्यान, अणकार करपाचे कसब आणि प्रसारणा खातीर योग्य आवाज असपाक जाय. निमणी तारीख 1 जून असा. भारतीय हवामान विभागान आज दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडात उष्णतेच्या लहरापासून ते तीव्र उष्णतेच्या लहरांची शक्यता उक्तायल्या. हवामान संस्थेन दिसभरात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भा खातीर रेड अलर्ट दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.
2: सवर्दोन बरोबर 35 मिनटात तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झांचे एफ एम रेनबो.

हे कार्यावळीत तुमच्या वांगडा असा हा साईश देशपांडे. आणि या कार्यावळीत हे गीत तन्मयी भिडे यांच्या स्वरांत, संगीतकार असत संदीप देशपांडे. उत्तरा मंगेश पाडगावकर हांची.

उरपाक जाय. आनी त्याच खातीर बँको परत परत री के वाय सी करतात. तुम्ही आम्ही सादूर रावया आणि हो वावर सिरियसली करूया.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हळ्यार पासवर्ड परत परत बदलत रावप, जे तरेन आमी जिणेची स्टायल बदलतात, भेस बदलतात, तसोच दर कांय दिसांनी आमचो पासवर्ड बदलपाचो नेम आतां करुया. ह्यान फुडें दर एक ट्रान्झॅक्शन बँके वरवीं जातलें तेन्ना तयार रावया.

केवायसी वा री केवायसी हे करतना आमी फकत आमच्या बँक फाट्यांत वा अधिकृत ॲप वरवी वा अधिकृत माध्यमातल्यानूच करपाक जाय. आमचो ओटीपी, आधार नंबर वा बँक खात्याची माहिती कोणाकूच दिवप ना.

क्यूबी आणि शुजा हैदर यांच्या आवाजातले हे गीत तुम्ही ऐकले. हा प्रोग्राम असा रेनबो सॉंग. विषाणू आम्ही सरभोवतणी पळतात की डिजिटल अरेस्ट आणि डिजिटल फटणुकेविषयी जायती जागरूकता झाल्या, पण तरी लेगीत अशो घडणुको घडत असतात ज्यो माफ करपासारख्यो नात. निर्दोष लोकांक डिजिटल अरेस्ट आणि अर्थिक फटणुकेविषयी लक्ष जातना आम्ही पळतात. खूप खेपे आमकां कळटा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची जिवीतभराची कमाई ताची जोड ही नाच जाता, तर अशा वेळार आम्ही सादूर रावपाक जाय आणि हेरांकूय सादूर करपाक जाय.

रेनबो सांज कार्यावळीतली ही आशिल्ली निमणी पेशकश. ही गजल चंद्रशेखर सानेकर हांची आणि हो स्वर आशिल्लो अर्चना खाणेपारकर हांचो आणि संगीतकार संदीप देशपांडे.

0: ऐष्टानो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबो 7 ही सप्तकी कार्यावळ फोन इन चित्ररंजन विथ साईश साईश सप्तकी धड़कते नगमों का प्रोग्राम फोन इन चित्ररंजन फोन करात 2421285 आणि 2224457 या नंबराचे फोन इन चित्ररंजन विथ साईश साईश साईश
1: थँक्यू साईश.

जॉनपुरी रागाचे हे वेगळे रूप. धुरंधर द रिवेंज या फिल्मातले आयको बनो आमच्या कार्यक्रमात घेऊया आता हो पहिलो कॉल. हॅलो नमस्कार, जय हो. हॅलो हॅलो हॅलो ओ ओ

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही जिवन केला एफएम रेनबो. तुमका याद करून ताकी बरोबर 7:20 प्रादेशिक खबर असल्यो तुमच्या खातीर. कार्यावळीतलो नूर बदलताना ऐकूया रवींद्र जैन हांचे संगीत, तांचीच उतरां. हे गीत असा हिना फिल्मातलें.

0: books of Saish Deshpande. Please leave your message.
1: ऐष्टनो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो 7 ही सप्तकी कार्यावळ फोन इन चित्ररंजन विथ साईश साईश हो असा सप्तकी धडकते नगमों का प्रोग्राम फोन इन चित्ररंजन फोन करात 2421285 आणि 2224457 या नंबराचे फोन इन चित्ररंजन विथ साईश साईश साईश
2: थँक्यू साईश.

0: दलेर मेहंदी, रिचा शर्मा आणि मास्टर सलीम यांच्या आवाजातले हे गीत जोर का झटका घेऊया ह्या कार्यक्रमातल्या ह्या हाफ टाइमचा हा कॉल. हॅलो, नमस्कार, जय हो.
1: हॅलो, जय हो.
0: सरजी, कोण उलता?
1: खंडे.
0: खरं तुम्ही?
1: मैना गुप्ते.
0: वा, आणि सांगात कसं चालला तुमचं हा प्रोग्राम ऐकपाचा हा सिलसिला?
1: बरं चालतं.
0: हा सांगात, किती खयचे गीत जाय तुमका आज?
1: कुर्बानी पिक्चर अंतर.
0: कुर्बानी, फिरोज खन्ना, फिरोज खान आणि विनोद खन्ना. कोणा खातीर जाय? कोणाचे नाव घेऊ सोदता?
1: नो नो, दोज हु आर लिसनिंग एफएम अराउंड द ग्लोब.
0: ओके, थँक्यू सो मच. देव बरे करू. एन्जॉय करा. नाझिया हसन यांच्या आवाजातले गीत कुर्बानी फिल्मातले संगीतकार असतात बिद्दू.

0: बात बन जाए। करेंगे बात इनसे, घिया फुल्ला कॉल। हेलो नमस्कार, जय हो।
1: हाँ नमस्कार, जय हो।
0: हाँ जी, कौन लेता?
1: विनायक बोलेता।
0: विनायक बाप खोई रहा था तुम्ही?
1: आओ सावंत थोड़ी आंबोली।
0: अरे वाह, म्हणजे वोईर काय सकल?
1: वोईर वोईर
0: वाह वाह वाह, पाऊस सुरू आला तुम्ही?
1: पाऊस अजून ना यो, काल पडलेलो आज ना।
0: पण गरम असा काय? बऱ्या वातावरण
1: ना? बरे बरे बरे वातावरण।
0: ओके बरं, सांगात तुमचे वातावरण अजून सुंदर करपाक खयचे गीत देऊ तुमका?
1: माका एक राजेंद्र सिंहचे सॉन्ग जाय असले।
0: हा
1: हा, खयचे जाय?
0: आणि कोणाची नावं घेऊ पसंत तुमची, म्हणजे घरा?
1: हा, माझी मिसेस मनीषा देसाई।
0: हा,
1: आणि माझे एक फ्रेंड समीर नाईक म्हणाल।
0: खय रावपी?
1: दोडामार्ग।
0: बरे, समीर बाबाक सांगात तांचे खातीर एक गीत दिता म्हणून।
1: ओके, सांगतो सांगतो।
0: थँक्यू सगळ्यांक, देव बरे करू।
1: थँक्यू थँक्यू।
2: Right.

0: फोन इन चित्ररंजन हो प्रोग्राम तुम्ही ऐकत एफएम रेनबो सिमेंट. आमचा नंबर तुमका खबर आसा 2224457 नाजाल्यार 2421285. ही कार्यावळ फुडे व्हरताना घेऊया नेक्स्ट कॉल. हॅलो नमस्कार, जय हो.
1: जय हो सर, गुड इव्हनिंग सर.
0: गुड इव्हनिंग, कोण उलयता? कशा आहात तुम्ही? गर्मी चढा
1: म्हापशा? गर्मी वाढल्या सर. हय,
0: एक्झॅक्टली तेच सांगपाक सोदतालो. एनिवे, मातशी थंडाय घेवपाक खंयचे गीत दिवं तुमका? शतरंज म्हणजे पोरणे फिल्म तुम्ही आणि कोणाची नावं घेणार? सगळ्यांचीच. ओके ओके ओके. थँक्यू, सेम टू यू. हे गीत तुमच्या खातीर शतरंज फिल्मातलं पोरणे गीत नी, पोरणी फिल्म ती 1969. ओके ओके, थँक्यू सो मच, देव बरं करू. '1969 रिलीज झालं हे फिल्म शतरंज, संगीतकार शंकर जय किशन. ऐकूया तातूतले हे गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या जोड स्वरांत.

शंकर आणि जयकिशन हांचो ऑर्केस्ट्रा तुम्ही ऐकलो. ऐकबनो आमच्या ह्या कार्यक्रमात आता विजय चव्हाण आणि घरची कुडाळच्यान करतात ही फरमाईश वाय व्हॉट्सॲप. पुराय करूया त्यांची ही फरमाईश. हे गीत असं तडप या फिल्मातले शिल्पा राव, दर्शना रावळ आणि चरणजीत ह्यांच्या आवाजांत.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710.

Musically yours, 105.4 MHz and 4 FM Rainbow. तुमच्या खातीर ही कार्यावळ कांतारांची. आरंभाक विजय हांच्या आवाजातले गीत पिसोळे चेडूं.

मोग मुजक्कर हे गीत नेविल ह्यांच्या आवाजात तुम्ही ऐकले 8 वर्जन बरोबर 15 मिनिटं 40 सेकंड जातात. तुम्ही ट्यून केला एफ एम रेनबो सिग्नेंत ही कांतारांची कार्यावळ. कॉनी आणि मोझार ट्रूज घेऊन आता गीत मोदी काढची ना.

शरीफ बदमाश फिल्मातले गीत आशा भोसले आणि किशोर कुमार हांचो आवाज, गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

ख्वाबों की दुशाला ओढ़े ही गीतां सत मोहब्बत भरी हातून असा प्यार का राग आणि स्वरांची खुशबू. ह्याच माळेतले हे गीत असं मस्ताना फिल्मातले ऑर्केस्ट्रा लक्ष्मीकांत प्यारीलाल हांचो.

1982 वर्सा रिलीज झालेल्या निशान फिल्मात हे गीत गुलशन बावरा हांचे, संगीतकार आसात राजेश रोशन.

संगीताचं जादू असंच जो घेऊन येता ख्वाबों का रेशमी एहसास आणि ते मुखामळ पावता करीब बहुत करीब।

इशानूस सदाबहार कारवाईतल्या निरोप घेतना ही निमणी पेशकश दामाद फिल्मातल्या गीताची. आशा भोसले आणि मोहम्मद रफी हांचो स्वर संगीतकार आसात हेमंत भोसले.

0: बरोबर 9 ओव्हरांचे प्रायोजित कार्यक्रम पिलर ऑफ फायर, आणि त्याच्या उपरांत पश्चिमी संगीत घेऊन येतात शुभी. ऐकत राहत हॉट्स चॅनल एफ एम रेनबो.
1: Thank you.